0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागत। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात, एनर्जी करीत आहात ऑन रेडिओ मॉरिशस। तर 30 मिनिटांचा संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 1 वाजतापर्यंत। रसिकोने हमीस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत, म्हणजे 1 वाजतापर्यंत। रसिको, सुरुवात करूया आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गीतासह।

तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो एक वाजतापर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर नेहमीच साथ द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. तर सिखो ऐकूया हिलपुरी हिरा इन द वर्सेस अभिनय आणि शाती कलाकारांच्या.

0: पुन्हा पुन्हा फोन करतोयस? जर तुला माहित
1: की सर्व काय आधीच संपलंय.
2: सानिका माझं ऐक, मला माहिती आहे मी चुकलो यार, मला नाही रिलेशनशिप आणि या कामामध्ये, मला प्लीज एक चान्स दे.
0: नाही मी नाही देऊ शकत, ते सर्व सहन करण्याची हिंमत नाही आता माझ्यात.
2: मी परत अशी चूक करणार नाही, मला तू एक चान्स दे, मला प्लीज समजून घे.
0: नाही यार आधी
2: हे बघ, मला तुझ्या लाईफ मधला एक दिवस दे. हा मी प्रूव्ह करेल की मी बदललोय, एक दिवस, फक्त एक दिवस. सानिका प्लीज प्लीज.
0: ठीक आहे, आपण भेटूयात उद्या.

तर सिखो काही शंका नाही की आपण या अर्ध्या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर चालू ठेवूया तासाच्या अर्ध्या तासाचा कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी. तर ऐकूया श्रेया घोषाल यांच्या सुमधुर आवाजात सुख कळली.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसीच्या घड्याला ते दुपारचे ठीक 4 वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
1: संगीत प्रेमी श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार। संध्याकाळच्या या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करताना आम्हाला अतिशय हर्ष होत आहे। तेव्हा अगदी मनापासून सरतरंग या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते। रसिक हो, आशा आहे मी खास तुमचे मनोरंजन व्हावे म्हणून निवडलेली गाणी तुम्हाला अतिशय आवडतील। तर प्रस्तावनेत विलंब न लावता कार्यक्रमाचा शुभारंभी आम्ही वाजवित आहोत संत तुकाराम महाराजांचा हा गोर अभंग विश्वजीत बोरवणकर यांच्या सुमधुर आवाजात, वर्णा विठे ठोरी एका विठ्ठलाची। तर चला कार्यक्रमाच्या आरंभी या गोर अभंगाचा आस्वाद घेऊ।

0: श्रोते रसिको हो संत तुकाराम महाराजन चाह अभंग ऐकून तुमचे मन तृप्त झाले असेलच यातील मात्र संशय नाही। तेव्हा संत तुकाराम महाराजांच्या या गौर अभंगानंतर स्वरतरंग कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत मेंदीच्या पानावर या गीत संग्रहातून घेतलेले हे गाणं संधिकाळी आशा भाग्याश्री पावगी
1: मराठी सुगम
0: व दीपक कुंटे यांच्या सुमधुर आवाजात
1: जणू मेंदीच्या पानावरती मावळतीचे रंग

रसिको, संध्याकाळची वेळ आहे. तुम्ही कामावरून घरी परत जात असलात तरी आमच्याबरोबर या संगीतमय वातावरणाची मजा घ्या. खास तुम्हा सर्वांसाठी सुंदर, मनमोहक, मनाला आनंद देणाऱ्या गीतांचा आस्वाद घ्या. आमची तयारी हीच असतं, गोड गीतांचा शोध ज्यायोगे आमचे श्रोतेजन खुश राहतील, आनंदी राहतील. तर चला या क्षणी हर्षवर्धन वावरे, सायली कांबळे यांच्या वसात ऐकूया प्रीतीचा नाद खुळा.

संगीत प्रेमी श्रोत्यानो, विविध स्वर लय ताल आपल्या हृदयाला स्पर्श करून जातात, यातील मात्र शंकाच नाही असेच एक भाव मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत, ओड चित्रपटातून घेतलेले. तर चला या मधुर गीताचा आनंद घेऊ.

AM2 रेडिओ मॉरिशसवरून परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते संध्याकाळच्या या दैनिक संगीतमय कार्यक्रमात. रसिको हो संध्यावेळ अथवा दुपार यावेळी सर्व लोक थकलेल्या अवस्थेत असतात आणि अशावेळी त्यांचा पुढे हाच प्रश्न असतो, आपण केव्हा घरी पोचावे व ताजेतवाने होऊन आराम करावा. तर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कुठेही असलात तरी रेडिओवरील आमचा कार्यक्रम तुमची साथ देत राहील, तुमच्या मनावरचा बोझ हलका करीत राहील. तर चला विश्वजीत जाधव अभिजीत सावंत यांच्या आवाजात ऐकूया रुपेरी वाळूत मारांच्या बनात येणार.

मीडियम वेव 819 किलोहर्ट्झवरील हे आहे रेडिओ मॉरिशसचे प्रसारण केंद्र. आपण ऐकत आहात आज बुधवार 15 जुलैचा स्वर तरंग कार्यक्रम. रसिको हो सध्या हिवाळा आहे, अधूनमधून मुसळधार पाऊस अथवा झिमझिम पाऊस पडत आहे, म्हणून विशेष काळजी घ्यावी. छत्री, रेनकोट आणि विशेष करून मोटार चालवताना विशेष अंतर ठेवावे. असे असता तुम्ही आमच्या कार्यक्रमाकडेही लक्ष द्याल अशी आशा आहे. तर याच्या संदर्भात चला ऐकूया उंडगा चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत. पाऊस हा पहिला का असा बरसला.

0: तुम्हाच्या आस्वाद तुम्ही अवश्य घेतला ते संगीत प्रेमी श्रोत्यानो अशी आशा आहे. तर चला या क्षणी ऐकूया विशाल ददलानी अजय गुगावले यांच्या आवाजातलं वेड लावलंय.
1: तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. हे झालं गेलं लय झालं लय.

विशाल ददलानी अजय गोगावली या दुघंटा वसात बने कथोता रसिको श्रोत्यानो वेद लावले स्वर तरंग या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे जवेदळी व सुनाली सुनावणे यांनी आपल्या मधुर आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत कसं

दादा कौन ज्ञान चाहिए लोकप्रिय युगल गीत अपन एकत होता श्रुति रसिक हो महेंद्र कपूर अनुपमा देशपांडे व साथी कलाकारांच्या आवाजात तेव्हा आजच्या या स्वरतरंग कार्यक्रमाला अधिक मनोरंजक करण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत जसराज जोशी यांच्या आवाजातलं रंगपिरतीच्या बाबरा आणि त्यांना सोबत देत आहेत आकांक्षा.

रसिक हो पाहता पाहता वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या गाण्याने करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. ढगानं आभाळ दाटलंय अग जवेदली वैशालीमध्ये यांच्या आवाजातल्या ह्याच मधुर गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आज आपला हा कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे या गीतांचा मनमुराद आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात. तेव्हा तुम्ही जिथेही असाल विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिकमुनी हो, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन यून AM2। म्हणजे हो, या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी आज आम्ही वाजवणार आहोत अजय अतुल यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया माझी पंढरीची माय। आणि विशेषतः म्हणजे हो, सध्या वारी चाललेली आहे तेव्हा पंढरीच्या दिशेने आस्वाद घेऊया। सर्व वारकऱ्यांसाठी हे स्पेशल गाणं आम्ही वाजवतो।

एन एस मुनिहू पंधरीत राहूया आणि विशेषतः विशाल ददलाणी आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात आस्वाद घेऊया. विठ्ठला विठ्ठला वाटेवरी सगळं वारकरी मंडळी हो विठ्ठल विठ्ठल नाम स्मरण करीत आहे. आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या स्वाती यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया मी तुझी साजना. रोमांस या दुनियेत जाऊया, आस्वाद घेऊया.

या रसिकमंडळी काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो शुभांगी केदार आणि साथी कलाकारांची असमुद्र आवाजात ऐकूया तुझी फिलिंग. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत. मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.